आहे त तव्हां पाण खे टिप टॉप करे ॿाहिरि निकिरो ऐं टिप टॉप करण लाइ तव्हांजे लाइ वाइट एश लवली क्रीम तयारु कई आहे ऐं वाइट एश लवली क्रीम जेका रेडियंट अल्ट्रा वाइटमिन्स सां तयारु थियल आहे जंहिंमें वाइटमिन सफ़ा भरियल वाइटमिन्स आहिनि उन खां अलावा वाइटमिन्स सां गॾोगॾु जेको आहे हिन जे अंदरि सनस्क्रीन बि एड थियल आहे सनस्क्रीन बि हिन में विधी वई आहे हिन जो ख़ासि रीज़न इहो आहे यानी की सफ़ा हिकिड़ो तव्हांजे लाइ अहिड़ो प्रोडक्ट तयारु कयो आहे जेको तव्हांजी ख़ूबसूरती खे बि वधाए ऐं तव्हांखे जेको आहे न तव्हांजी स्किन खे प्रोटेक्ट बि करे तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त बि करे त मां तव्हांखे सवली सिंधी में ॿुधाईंदी हलां त तव्हांजे लाइ हिकिड़ो परफेक्ट प्रोडक्ट मार्केट में अची वियो आहे जेको तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो प्रोडक्ट लॻाईंदा ऐं तव्हांखे ख़ूबसूरती बि मिलंदी तव्हांजे चहिरे जा मसला बि ख़तमु थी वेंदा ऐं तव्हां अगरि कमु कयो था तव्हांखे मेकअप करण जी ज़रूरत पवंदी आहे जेके ख़वातीन हूंदियूं आहिनि ख़ासि करे स्कूल में तव्हां टीचर आहियो या पढ़ो था पढ़ायो था या कोई बि तव्हां जॉब कयो था कोई बि तव्हां कमु कयो था ऐं तव्हां मेकअप करे वञो पिया त तव्हां वाइट एश लवली क्रीम ट्राई करे ॾिसो तव्हांजी स्किन खे सफ़ा ज़बरदस्त करे छॾींदी ऐं तव्हांजी हर स्किन जे मुताबिक़ तयारु थियल आहे मर्द मायूं हर कोई लॻाए थो ऐं हिन में एज लिमिट बि न आहे यानी की ईअं न त बाबा हेतिरी उमिरि वारा माण्हू लॻाईंदा हेतिरी वारा लॻाईंदा वाइट एश लवली क्रीम जी इहा सभ खां भली ॻाल्हि आहे त हिन खे हर कोई इस्तेमालु करे सघे थो ॿार बच्चा कुराड़ा मायूं मर्द हर कोई लॻाए थो बिल्कुलु ॾिसो वाइट एश लवली क्रीम खे तव्हां बि ट्राए करे ॾिसो तव्हांजी ख़ूबसूरती सफ़ा ईअं चमकी पवंदी ऐं तव्हां सफ़ा ईअं सुहिणा सुहिणा थी वेंदा लॻाइण खां पहिरियां जेको आहे तव्हां पंहिंजो फेस वॉश लाज़मी कंदा कयो मुंहुं धोईंदा कयो जीअं तव्हांजी स्किन तां जेके इहा डस्ट आहे पल्यूशन आहे गंदगी आहे उहो सॼी रिमूव थी वञे ठीकु आहे उन खां अलावा तव्हांजे लाइ वाइट एश जो साबुण बि मौजूदु आहे तव्हांजे लाइ वाइट एश जो फेस वॉश बि मौजूदु आहे तव्हां साबुण लॻाईंदा त तव्हां साबुण लॻाईंदा तव्हां फेस वॉश लॻाईंदा त तव्हां फेस वॉश लॻाईंदा साबुण जेको आहे एवोकाडो मिल्क ऐं एलोवेरा सां तयारु थियल आहे ऐं फेस वॉश जेको आहे वाइटमिन सी सां तयारु थियल आहे एॾा ज़बरदस्त प्रोडक्ट आहिनि तव्हांजे लाइ तव्हां लाज़मी ट्राए करे ॾिसो बाबा अगरि असां ॻाल्हि कयूं वाइट एश ब्यूटी क्रीम जी त बिल्कुलु तव्हांजे लाइ हाणे नाइट क्रीम बि अची वई आहे ख़ासि करे जेके माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि असांखे नाइट क्रीम सुठी कोन थी मिले त बाबा तव्हांजे लाइ वाइट एश ब्यूटी क्रीम मार्केट में अची वई अथव वाइट एश ब्यूटी क्रीम जेका हणण खां पोइ तव्हांजी स्किन फ्रेश थी वेंदी तव्हांजी स्किन फेयर थी वेंदी तव्हांजी स्किन जेका ग्लो थी वेंदी तव्हांजी स्किन ते ग्लो अची वेंदो ऐं तव्हां सफ़ा ईअं गोरा चटा वी आई पी थी वेंदा उन खां अलावा अगरि तव्हां एक्ने जी वजह सां परेशान आहियो दाणा तव्हांजो पीछो नथा छॾनि तव्हां मर्द आहियो तव्हां ख़वातीन आहियो टीनेजर्स आहियो या फिर कहिड़ी बि एज में तव्हांखे एक्नी अची विया आहिनि तव्हां उन्हनि खे ख़तमु करणु चाहियो था एक्नी सां गॾोगॾु एक्नी जा निशान तव्हांजे चहिरे ते मौजूदु आहिनि या वरी तव्हांजे चहिरे ते को अहिड़ो निशान आहे को धक आहे को सड़न जो निशान आहे जेके तव्हां ख़तमु करणु चाहियो था त बाबा उन जे लाइ हिकिड़ो ई तरीक़ेकार आहे त तव्हांखे डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जो इस्तेमालु करणो आहे डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जेको आहे एतिरो ज़बरदस्त ट्यूब आहे जेको तव्हांजी स्किन खे ख़ूबसूरत बणाईंदो तव्हांजी स्किन जा एक्नी ख़तमु कंदो तव्हांजी स्किन जा निशानात ख़तमु कंदो उहे केॾा पुराणा निशान छो न हुजनि सड़न जो निशान हुजे कट जो निशान हुजे हर निशान ख़तमु थी वेंदो जॾहिं तव्हां डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जो इस्तेमालु कंदा हीअ तमामु ज़बरदस्त प्रोडक्ट आहिनि जेके वाइट एश कंपनी जा प्रोडक्ट आहिनि वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट्स आहिनि तव्हां किथां बि वञी ईज़ीली नालो वठी करे इन्हनि खे परचेज़ करे सघो था सो बिल्कुलु सही परचेज कयो इस्तेमालु कयो ऐं पाण खे सोणो सोणो गोरो गोरो वीआईपी वीआईपी बणाईंदा रहो छो त ख़ूबसूरती हाणे तव्हांजी तव्हांजे हथनि में अथव ॻाल्हि आहे सिधी बाबा अगरि तव्हांजे एरिया में नथा मिलनि त पोइ तव्हां डायल कयो 03-15-799-0595 जल्दी से नंबर डायल कीजिए ताकि आपके एरिया में बि मिले वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट्स

सदर डोनाल्ड ट्रंप बे ईरान सां मुआहिदो थियण जी तस्दीक करे छॾी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त मुआहिदे ते सहन बाद जुमेवारे ॾींहुं अपना हरमुज बि खुली वेंदो। ईरानी बंदरगाह जी नाकाबंदी बि ख़तम करण शुरू करे छॾी आहे। जहाज़नि जी अचवञ जुमे खां शुरू थी वेंदी। अपना हरमुज मां गुज़रंदड़ जहाज़नि खां टोल टैक्स न वरितो वेंदो। दुनिया जा जहाज पंहिंजूं सरगर्मियूं शुरू कनि। नायब सदर जे डी वेंस चयो आहे त सदर ट्रंप ईरान जे ख़तरे खे ख़तम करण में कामयाब रहियो आहे। معاہدو 50 سالن تائیں وچ اوبھر کے تبدیل کر چڈی معاہدے سے وچ اوبھر میں خوشحالی کی جی شروعات تھی دی.